0: ಸಿಗ್ತಾ ಬಿಸ್ಪರ್ಶನ್ ಸಮಕ್ಕಿರ್ತಾ ಸೈಲೆ ಪನಿ ಚಹ ಪನಿ
1: ಕ್ಯಾಶ್ ಫಿರ್ತಾ ನಿನ್ನ ಭಾಯ್ತಾ
2: ಎನ್ಸೆಲ್ ಪ್ಯಾಕ್ ಕಿನ್ನು ಭಾಯ್ತಾ
3: ಜೈಲೆ ಪನಿ ಜಹ ಪನಿ ಪ್ಯಾಕ್ ಖರೀದ್ ಗನ್ ಹೋಸ್ ಅನಿ 20% ಸಮ್ಮ ಕ್ಯಾಶ್ ಫಿರ್ತಾ ಎನ್ಸೆಲ್ ಆಪ್ ಮಾ ಕ್ಲೇಮ್ ಗನ್ ಹೋಸ್
2: ಎನ್ಸೆಲ್ ಪ್ಯಾಕ್ ಕಿನ್ನು ಭಾಯ್ತಾ ಸರ್ಥರು ಲಾಗು ಹುನೆ ಚನ್ ಎನ್ಸೆಲ್ ನೇಪಾಲ್ ಕೈ ಲಾಗಿ
4: TNT Express अर्जेन्ट डकुमेन्ट पासपोर्ट पार्सल एवं जुनसुकै सामान विश्वको कुनै पनि देशमा पठाउनु परेमा हामीलाई सम्झनुहोस्
5: 21 शताब्दीको आवश्यकता एक मात्र भरपर्दो छिटो छरितो र सुलभ माध्यम TNT अन्तर्राष्ट्रिय कुरियर सर्भिस
4: TNT एक्सप्रेस न्यू रोड पोखरा लेखनाथ महानगरपालिका कार्यालयको एक घर तल फोन 061538369 TNT एक्सप्रेस द पिपुल नेटवर्क